ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाइट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने 13 येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता 13 येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
4: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
3: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद।
1: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो।
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडे आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
2: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं असेल।
2: येस येस।
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
2: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
1: ठीक आहे ना, पण तरी
2: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला।
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
2: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला।
1: बर,
2: असे डॉक्टर प्राचार्य व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते। आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त।
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
2: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सर पण जे असताना सब्जेक्टचा तो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे, चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती। इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं।
1: अच्छा,
2: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो।
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
2: ओव्हरऑल माहिती झाली, किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे, हे माहिती होतं सर्व काही।
1: बर बर, आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपली एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
2: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे।
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
2: डिप्लोमानंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी एला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतात.
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ॲक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कसे
2: इयर बाई?
1: तेच ना, ॲक्टिव्हिटी होत्या नेमक्या?
2: ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून, परत राज्यस्तरीय

0: काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे,
0: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही 3 वर्षांमध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
0: कॉलेजमधून सपोर्ट चांगला
1: कॅम्पससाठी. मग TCS
0: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर,
0: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU काय वापर व्हायचा तुम्हाला, तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
0: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा बर, आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
0: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे, त्याची
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
0: भविष्यामध्ये एखादं चांगलं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रियल अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्या.
0: जास्त हो, यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत, मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
0: हा, येस, 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी, कारण की कंपनी कॅम्पस थ्रू आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो, अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा, आणि जे आता
0: ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
0: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
0: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
0: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहेस. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेला आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डिझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरले, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच, खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केली?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर HR राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचं आउटपुट असं मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झाले, हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं 13 कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS.
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली 13 म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस. साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये 13 इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड घबसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले 13 कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवकसुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हार न मानली, तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच, खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार। यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे। तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे।
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया। अवश्य या तेर येथील निवासस्थानी।
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव।

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत अनेक महत्वाचे विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा जो विषय आहे तो आपल्या पशुपालकांसाठी खूप महत्वाचा असा विषय राहणार आहे. आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करत असतात आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना नवजात जे आपली वासरं आहेत त्यांच्या आहार असेल किंवा आरोग्याचं रक्षण करणं हे आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं झालेलं आहे. तर या वासराच्या संदर्भातील माहिती, त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते त्यावेळेस त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा वासरासाठी संक्रमणाचा असतो. दुभत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते. वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर 4 भागात होण्यास सुरुवात होते. यास जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो. वासरासाठी हा संक्रमणाचा काळ असतो. सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासरामध्ये मृत्यूकीचे प्रमाण 50 ते 60% इतकं असतं. यामुळे सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासराचे आहार व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. नवीन जन्मलेल्या वासराला पुढील पिढी अवलंबून त्याच्यावर असते. अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननंतर जातीवंत गायीची पैदास होणे शक्य असते. त्यामुळे जन्मापासूनच वासराचे पोषण आणि व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. मंडळी, यानंतर जाणून घेऊयात चिकाचे महत्व. गाय व्याल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट पोषक दूध, त्याला चिक असे म्हणतात. दुभत्या जनावरांच्या वासरामध्ये सुरुवातीला 18 ते 21 दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 4 ते 6 तासात आतड्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणं खूप गरजेचं आहे. चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे 15% साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वे करून ग्लुबोलिन असते. चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गायीकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारक शक्ती देतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्व नसतात त्यामुळे त्यांना चीक पाजणं खूप महत्वाचं आहे. वासराच्या वाढीला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे चिकात मोठ्या आणि भरपूर प्रमाणात असतात. वासराच्या आतड्यात जमा झालेली विष्ठा चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी चीक मदत करत असतो. आता चीक पाजण्याचं जे प्रमाण आहे ते बघूयात. वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात 1.5 ते 2 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 तासांनी पुन्हा 1 ते 1.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे. चीकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा सुद्धा धोका संभवत असतो. बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे, परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच त्याला चीक पाजणं आपण सुरू करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीरा इतकं असणं गरजेचं आहे. त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात कृत्रिम चीक. जर गाय आजारी असेल, वितांना दगावली असेल, गायीला कासदाह असेल तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत. अशावेळी आपण त्याच वेळेस त्या गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गायीचा चीक सुद्धा या वासरास देऊ शकतो. यातील घटक मंडळी बघूयात. 1 लिटर उकळून थंड केलेले दूध, 1 संपूर्ण अंडे, 3 ते 5 मिली एरंडेल तेल, 1000 IU जीवनसत्व अ, 250 मिलीग्रॅम शिफारसीत अँटीबायोटिक, प्रायोटिक किंवा प्रिबायोटिक, सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत. पशुआहार तज्ज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार कृत्रिम चीक बनवणं गरजेचं आहे. आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघूयात. चांगली वाढ आणि अधिक प्रतिकार शक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासराच्या आहारात समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्न घटक एकत्रित तयार करून केलेल्या कोरड्या पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असं म्हणतात. मिल्क लिप्रेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क लिप्रेसर दुधाइतकेच पौष्टिक असते. वासराच्या पचनसंस्थेची भौतिक शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्रेसर उत्तम असते. मिल्क रिप्रेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत काप स्टार्टर हे वासरांचा बाल आहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थावर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषणद्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे. यामध्ये मुख्यतः मका ओटसारखी धान्ये तेलबिया आणि इतर धान्यांपासून बनवलेले तसेच जीवनसत्व खनिज प्रतिजैविके यांचे मिश्रण असते. दर्जेदार मिश्र खाद्यात 75-80% एकूण पचनीय घटक आणि 22-25% प्रथिने असतात. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देणं गरजेचं आहे. यामुळे वासरांचे कोटीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास देखील मदत होऊ शकते. मंडळी, वासराची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरुवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचना ही खास दूध पचवण्यासाठीच केलेली असते. वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात. सुरुवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10% दूध दिवसातून 2-3 वेळा विभागून पाजलं गेलं पाहिजे. 22व्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 1/15 करून 100 ग्रॅम काफ स्टार्टर आणि थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा सुका चारा देखील देणं गरजेचं आहे. वयाच्या 2 महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून 3 महिने होईपर्यंत बंद करावं. याच काळात काफ स्टार्टर वाढून 500 ग्रॅम एवढं करणं गरजेचं आहे. सुका चारा आणि मुबलक चारा देणंसुद्धा गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेला पाजले जाते, परंतु दुग्ध व्यवसायात असे करणं शक्य नसल्यामुळे दूध इतर साधनांनीसुद्धा आपण बाटलीच्या माध्यमातून पाजू शकतो. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होत असते. दूध सरळ पोटाच्या 4थ्या कप्प्यात जाते, परंतु या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही. जमिनीवरून बाटलीने किंवा टोपल्याने दूध पाजले असते पोटाच्या 1थ्या कप्प्यात जाते. दुधाचे योग्य पचन होत नाही म्हणून दूध बाटलीने तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या 4थ्या कप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवजात वासराचं जे आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. श्रोते हो, आपली जर वासरं सक्षम असतील तर आपला दुग्ध व्यवसायसुद्धा भविष्यामध्ये सक्षम आणि भरपूर उत्पादन देणारा असू शकतो. निश्चितपणे आजची माहिती आपल्या कामाची असू शकते. यासारख्या उपयोगी माहितीसाठी आपण ऐकू शकता आमचा कार्यक्रम शिवार वार्ता दररोज रेडिओ तेरणा 90.4 FM. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
3: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजचा चित्रपट आहे दिल तो पागल है. दिल तो पागल है हा चित्रपट 31 ऑक्टोबर 1997 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक यश चोपडा यांनी. तर या चित्रपटाचे निर्माते होते आदित्य चोपडा आणि उदय चोपडा. शाहरुख खान आणि यश चोपडा यांच्या समन्वयानं निर्मित झालेले अनेक चित्रपट हे सुपर डुपर हिट ठरलेले आहेत. त्यापैकीच डर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यानंतर 1997 प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे दिल तो पागल है. 1997 साली जगभरामध्ये सर्वाधिक बिझनेस करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. प्रेम, प्रेमाची गरज आणि प्रेमाचे खरे प्रगटीकरण करणारा हा चित्रपट यश चोपडा यांच्या मास्टरपीस चित्रपटांपैकी एक समजला जातो. तेव्हा आज ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, दिल तो पागल है या चित्रपटाच्या कथेचा सारांश बघूयात. मित्रांनो, ही कहानी होती राहुल, निशा आणि पूजा यांच्या केमिस्ट्रीची. प्रेमाचा शोध, प्रेमाची आगतिकता आणि मनाची होणारी उलघाल या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आली. तेव्हा आज आनंद घेऊयात यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

दिल तो पागल है या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार. याचबरोबर या कलाकारांना साथ दिली फरीदा जलाल, देवेन वर्मा आणि अरुणा इराणी यांनी. या चित्रपटाने 3 राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि 8 फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. यामध्ये 1998 साली सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार शाहरुख खान याला प्रदान करण्यात आला. याचबरोबर सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार यश चोपडा यांना, फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार माधुरी दीक्षित हिला, त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार करिश्मा कपूर हिला, त्याचबरोबर फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ संगीतकार पुरस्कार उत्तम सिंग यांना, तर संवाद लेखनाचा पुरस्कार आदित्य चोपडा यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार करिश्मा कपूर हिला, नृत्य संयोजनासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार शामक डावर यांना प्रदान करण्यात आला. तर आज आनंद घेऊयात उत्तम सिंग यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली बनलेल्या दिल तो पागल है या चित्रपटातील सुंदर गीतांचा.

मित्रांनो, दिल तो पागल है या चित्रपटाला संगीत दिलं होतं संगीतकार उत्तम सिंग यांनी. उत्तम सिंग हे अनेक वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळालं ते या चित्रपटापासून. या चित्रपटातील संगीतासाठी जवळपास 100 वर धून उत्तम सिंग यांनी यश चोपडा यांना ऐकवल्या, परंतु त्यातील 9 गाण्यांना यश चोपडा यांनी पसंती दिली. 1997 साली सर्वाधिक लोकप्रिय संगीत असलेला चित्रपट म्हणून या अल्बमची वर्णी लागली. या चित्रपटातील सर्वच गीतं लिहिली होती आनंद बक्षी यांनी, तर या चित्रपटातील सुमधुर गीतं गायली होती लता मंगेशकर, आशा भोसले, उदित नारायण आणि हरिहरन यांनी. तर ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार। यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे। तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे।
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया। अवश्य या तेर येथील निवासस्थानी।
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। श्रोते हो, पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या बिग स्टार शो या कार्यक्रमामध्ये। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते। आणि आजच्या देखील बिग स्टार शो मध्ये आज अशाच एका स्पेशल व्यक्तीसोबत बिग स्टार शो मध्ये मी पुन्हा एकदा हजर झाली आहे। तर उत्सुकता तर नक्कीच असणार आहे की आजच्या बिग स्टार शो मधून आपण कोणाला जाणून घेणार आहोत। तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शो ला। श्रोते हो, हिंदी सिनेमातील अशा अनेक तारका आहेत ज्यांनी केवळ आपल्या अभिनय, नृत्य आणि कमालीच्या अशा अदांनी अनेक वर्ष प्रेक्षकांना घायाळ केले, त्याचबरोबर हिंदी सिनेमाला एक वेगळीच उंची देखील प्रदान केली। अशाच गुणी अभिनेत्रींच्या यादीमध्ये मधुबाला, नरगिस, आशा पारेख, हेमा मालिनी, श्रीदेवी यासारख्या दिग्गज अभिनेत्रींचा उल्लेख करावा लागेल। परंतु आणखीन पुढे जाऊन नवीन आणि जुन्यांचा मिलाप, त्याच सोबत एक वेगळंच ग्लॅमर आणि अभिनयाची कमाल जादू घेऊन एक अभिनेत्री 80s च्या दशकात शेवटी आली आणि सगळा माहोलच बदलून टाकला। तिची धकधक सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवली, जिच्या अभिनयानं सर्वजण घायाळ आणि मदहोश झाले। तेव्हा भेटणार आहोत या धकधक गर्लला, अर्थात माधुरी दीक्षित यांना, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजची आपली बिग स्टार धकधक गर्ल माधुरी दीक्षित।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे सौंदर्यवती माधुरी दीक्षित। माधुरींनी 1984 साली प्रथमच अबूद या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतरही अनेक तत्सम हिंदी सिनेमांमधून भूमिकाही केल्या, परंतु हवं तसं यश त्यांना मिळत नव्हतं। त्यामध्येच त्यांचा दयावान, वर्दी यासारखे चित्रपट आले, परंतु त्यांना फक्त शोपीस एवढंच काम मिळत होतं। पण अचानक, म्हणतात ना, संधी वाट पाहत असते, तिचं सोनं करता आलं पाहिजे। ही संधी त्यांना मिळाली यन चंद्रा यांच्या तेजाब मधून। तेजाब मध्ये त्यांनी साकारलेली मोहिनी कोणीही विसरणार नाही, यात त्यांच्यासोबत दिसून आले अनिल कपूर। या चित्रपटातील एक

या गाण्यानं इतिहास घडवला आणि माधुरी दीक्षित यांना घराघरात पोहोचवलं आणि इथूनच त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला.

9970509 या क्रमांकावरती जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतायत अशा श्रोत्यांनी मला नक्की सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. श्रोते हो, आज आपण जाणून घेत आहोत धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, तेजाब नंतर माधुरी दीक्षित यांच्या करिअरनं मोठी उंची गाठली. यानंतर माधुरींना एक आणखीनच जबरदस्त चित्रपट मिळाला, तो होता सुभाष घाईंचा रामलखन. या भूमिकेचे देखील मोठं कौतुक झालं. मोठी स्टारकास्ट असताना देखील माधुरींचा अभिनय सर्वांच्याच लक्षात राहिला. यानंतर आणखीन त्यांचे काही सुपरहिट चित्रपट आले, यामध्ये परिंदा, किशन कन्हैया या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. परंतु माधुरी यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांचे नायक राहिले अनिल कपूर आणि ही जोडी आस्था गायत हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय जोडी राहिली आणि आज सुद्धा ही जोडी मिळून काम करत आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमामध्ये. तर श्रोते हो, आज आपण जाणून घेत आहोत हिंदी सिनेमातील मोहिनी अर्थात धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, 1990 हे खर तर सर्वच बाबीमध्ये चर्चलं गेलं, परंतु याच दशकात माधुरी दीक्षित यांचा जलवा पाहायला मिळाला. 1990 मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता आमिर खान यांच्या सोबत दिल. हा चित्रपट इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचा पहिला फिल्म फेअर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आणि आता त्या फिल्म इंडस्ट्री मधील आघाडीची नायिका बनल्या होत्या. यानंतर त्यांचा आणखी एक यादगार चित्रपट आला होता सलमान आणि संजू बाबा यांच्यासोबत साजन, जो की हिंदी सिनेमातील माइलस्टोन चित्रपट ठरला.

बिग स्टार शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय एव्हरग्रीन गॉर्जियस माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, माधुरींच्या फिल्मी करिअर मध्ये 1991 साल आणखीनच एक यादगार चित्रपट घेऊन आला. तो होता अनिल कपूर यांच्यासोबतचा बेटा. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि माधुरींना ओळख मिळाली धक धक गर्लची. त्यांचा बेटा या चित्रपटातील रोल एवढा गाजला की आता प्रेक्षकांना त्यांच्या विना चित्रपट पाहणं हे नकोसं झालं होतं. यानंतर त्यांचा आणखीन एक बहुचर्चित चित्रपट आला होता संजू बाबा सोबतचा खलनायक. यातील चोली के पीछे या गाण्यानं धूम केली. आता माधुरी दीक्षित लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरांवर जाऊन पोहोचल्या होत्या आणि हिंदी सिनेमांमधील सर्वाधिक मागणी असलेल्या स्टार बनल्या आणि बेटासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोज आणि आजची आपली बिग स्टार आहे सौंदर्यवती धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित। मंडळी, माधुरी दीक्षित यांनी आपल्या फिल्मी करिअर मध्ये अनेक चढ उतार देखील पाहिले। त्यांचे याराना, प्रेम ग्रंथ, पापी देवता, राजकुमार, कोयला यासारखे चित्रपट अपयशी देखील ठरले, परंतु त्यांचं वलय मात्र कमी झालं नाही। त्यांनी पुन्हा 1996 साली यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है या चित्रपटातून कम बॅक केलं आणि पुन्हा आपली जादू कायम ठेवली। यानंतर त्यांचे आलेले चित्रपट होते बड़े मियाँ छोटे मियाँ, पुकार आणि देवदास। या चित्रपटांच्या माध्यमातून माधुरी दीक्षित यांनी आपला जलवा पडद्यावर

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे धकधक गर्ल माधुरी दीक्षित। श्रोते हो, माधुरी दीक्षित यांनी केवळ व्यावसायिक चित्रपटांतून भूमिका केल्या नाहीत तर एक परिपूर्ण अभिनेत्री असल्याचं वारंवार सिद्ध केलं। यामध्ये त्यांनी जे ऑफ बीट सिनेमा केले त्यामध्ये नाना पाटेकर यांच्या सोबतचा प्रहार आणि वजूद त्याच सोबत MF हुसेन यांचा गजगामिनी, राजकुमार संतोषी यांचा लज्जा, ओमपुरी यांच्या सोबतचा धारावी आणि गुलाब गँग या चित्रपटांचा समावेश करावा लागेल। त्याचबरोबर त्यांचा मृत्यूदंड या सिनेमातील रोल कोण विसरणार। प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनातील या सिनेमानं त्यांना एक वेगळं वलय दिलं आणि अनेक अवॉर्ड्सही।

बिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोते हो, आज आपण बिगस्टार शो मधून जाणून घेत आहोत धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह कार्यक्रम ऐकतात त्यांनी नक्की मला सांगायचं आहे 9970 500 900 या क्रमांकावरती की आजचा आपला बिगस्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते.

मिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोते हो, आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह कार्यक्रम ऐकतात त्यांनी नक्की मला सांगायचं आहे 9970509 या क्रमांकावरती की आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, आपण म्हणतो ना तिनं पाहिलं आणि तिने जिंकलं, तसंच काहीच माधुरी यांचं देखील आहे. त्यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून ज्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या त्यातून एक भारतीय स्त्रीची प्रतिभा अधिकच गडद झाली. फिल्मी समीकरणे काहीही असोत, परंतु एक पूर्ण स्त्रीत्वाची जाणीव त्यांच्याकडे पाहून होते. आज माधुरी दीक्षित माधुरी नेने झाल्या आहेत, त्यांना दोन छान मुलंही आहेत. आज इतकी वर्ष झालं माधुरी दीक्षित आजही येतात पडद्यावरती तेव्हा आपण भारावून जातो, त्यांच्यात रमून जातो. एवढ्या लोकप्रिय असतानाही त्यांचं वागणं आणि हास्य तितकंच आपल्याला प्रभावित करत राहतं. म्हणूनच त्या आहेत पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या सुद्धा बिग बिग बिग स्टार.

तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. आजचा आपला बिग स्टार शो होता फिल्म इंडस्ट्रीच्या धगधग गर्ल अर्थात माधुरी दीक्षित यांच्यावरती. आजचा शो कसा वाटलाय हे मला तुम्ही नक्की सांगायचं आहे 9970509 या क्रमांकावरती. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन कलाकारासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:19 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. जसं 1 वाजतात आणि आतुरतेने सर्व श्रोते आपल्या या कार्यक्रमाची वाट पाहत असतात, तर जास्त वेळ न घेता सुरुवात करते या व्हॉट्सअप फरमाईशला. पहिलीच फरमाईश अगदी साजेसं गीत आहे, खूप सुंदर असं गीत आहे, रोमॅन्टिक लव्ह वालं सॉन्ग आहे. कुमार शानू आणि संजीवनी यांच्या आवाजात हे गीत आहे. बॉबी देवल आणि नेहा पडद्यावरती दिसतात. तर हे गीत ऐकायचं आहे. महादेव शिरसट बारामती येथून आपले नियमित श्रोते आहेत जे लाईव्ह कार्यक्रम ऐकतात. तर त्यांची काल फरमाईश पूर्ण करता नाही आली, तर आज त्यांची फरमाईश पूर्ण करते आणि सुरुवात करते याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला. जास्त वेळ न घेता

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. पुढची फरमाईश देखील अशीच सुंदर आहे. सर्वांचंच आवडीचं हे देखील गीत आहे नसीब या चित्रपटातील गोविंदा आणि ममता कुलकर्णी यांचा हा चित्रपट आहे आणि कुमार शानू पुन्हा एकदा आवाज त्यांचा आणि निदम श्रावण यांचा म्युझिक समीर यांचं गीत. आनंद घेऊयात हे गीत जे ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत कोपरगाव इथून सुरेश माळोदे वर्षा माळोदे शेगाव इथून श्रीराम गोंधळी उषा गोंधळी यांची ऐकवत आणि आनंद घेऊयात.
1: मैंने तो तुम्हें माफ किया मगर दोबारा कभी इंसान का जन्म मिले तो मोहब्बत जरा सोच समझ कर कीजिएगा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेस. तर आज गुलजार जे कवी आहेत, गीतकार आहेत, लेखक आहेत, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक देखील आहेत, असे दिग्दर्शक देखील आहेत, अशा गुलजार यांचा आज वाढदिवस आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे खूप छान गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि प्रत्येक गाण्यात काही ना काहीतरी वेगळा अर्थ हा त्या अर्थ जो आहे त्यांनी जोडलेला आहे. तर अशाच गुलजारांचा वाढदिवस आहे तर नक्कीच आपण सेलिब्रेट करूयात. त्यांचं देखील आपल्याला कोणतं गीत ऐकायचं असेल तर आज नक्कीच तुम्ही मला पाठवू शकता 99705900 क्रमांकावरती. आणि त्यांचं पूर्ण संपूर्ण नाव आहे संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचं खरं नाव आहे खरं तर. आणि ते त्यांचं क्षेत्र पाहता गेलं तर आपण कविता ते करतात, गीतलेखन करतात, चित्रपट दिग्दर्शन करतात, पटकथा लेखन. आणि त्यांचं पहिलं गाणं आलं होतं 1963 बंदिनी या चित्रपटातून गीतकार म्हणून त्यांची कारकिर्दही सुरू झाली होती. आणि त्यांचं जास्तीत जास्त काम त्यांनी केलेलं आहे आर्डिनसोबत, SD बर्मन यांच्यासोबत. आणि आंधी, मौसम, परिचय आणि कोशिश यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. 1980 या दशकात गाजलेली मिर्झा गालिब ही दूरदर्शन मालिकाही त्यांची खूप गाजलेली आहे. तर त्यांना उत्कृष्ट साहित्यिक कलात्मक योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार. स्लॅमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो या गाण्याच्या गीत लेखनासाठी 2009 त्यांना ऑस्कर पुरस्कार भेटला होता. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट मुळे म्हणजे ते गाणं खूप गाजलं होतं म्हणून 1910 त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. पद्मभूषण कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2004 भारताचा तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. तसंच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा देखील भेटलेला आहे. तसंच साहित्य अकादमी पुरस्कार उर्दू साहित्यासाठी त्यांनी 2002 साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. तर अशा गुलजारमयी वातावरणात आता गुलजारमय होऊया असंच म्हणेन. त्यांची खूप सुंदर गाणी आहेत. आज नक्कीच तुम्ही मला सांगू शकताय गुलजार यांची गीतं त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. आणि सुरुवातीचं एक गीत जे मला फार आवडतं गुलामी या चित्रपटातील हे गीत आहे आणि याच गीताने त्यांना बर्थडे विश करते. ऐकूयात गुलजार यांच्या बर्थडे निमित्त हे सुंदर असं गीत.

खूप छान गाणी गुलजार यांची आहेत, तर मला वाटतंय की आज आपण गुलजारमुळे व्हॉट्सअप फरमाईश करण्यात हरकत नाही, कारण की एक से बढकर एक त्यांची गीतं आहेत, त्यांची कार्यकर्द खूप मोठी आहे आणि पुढचं देखील गीत म्हणजे आत्तापर्यंत देखील त्यांची जी लिखाणाची पद्धत आहे आत्ता देखील पिढीतली जी लोकं आहेत अशांना भावून जाणारी आहे, इतके सुंदर त्यांच्या लिरिक्स असतात. तर पुढचं देखील गीत असंच जे आहे खूप खूप संवेदनशील असं हे देखील गीत आहे आणि त्याला आवाज दिला आहे उदित नारायण यांनी. 90s चित्रपट आलेला आहे दिल से, या चित्रपटातील गीत आहे, उदित नारायण यांचा आवाज आहे, गुलजार यांचं गीत आहे आणि म्युझिक आहे AR रहमान यांचं. हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून, आपले नियमित श्रोते आहेत यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर पुन्हा एकदा 90s गुलजार यांची जी जादू आहे ती पाहायला भेटते आपल्याला. तर ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: से।
1: पायलत किती भावून जातात हे लिरिक्स आपल्याला, आणि त्याच्यात लाभलेला उदित नारायण यांचा आवाज, काय बोलावं। हे गाणं एकदम शांत करून ठेवतं आणि खूप छान वाटतं हे गाणं ऐकतानाच। बऱ्याच दिवसांत मी देखील ते शांतपणे ऐकलं गाणं, खूप छान वाटलं। तर आज अशाच आणखीन एका पॉप गायक म्हणता येईल आणि गीतकार संगीतकार देखील आहेत असे आपले दिलेर मेहंदी, ज्यांना आपण ओळखतो। त्यांचं ओरिजिनल नाव दिलेर सिंग आहे आणि त्यांचा देखील आज बर्थडे आहे। त्यांचा जन्म बिहार येथे झालेला आहे आणि त्यांनी 90 दशकात भांगडा संगीत आणि भारतीय पॉप जगतात लोकप्रिय गाणी दिलेली आहेत। ऊर्जावान गाणी, खास शैली, पगडी आणि लांब झगे यांमुळे ते ओळखले जातात। अधिक माहितीसाठी आपण आणखीन तुम्ही सर्च करू शकता, पण त्यांची जी लोकप्रिय ठरलेली गाणी आहेत ते बोलो बोलो तारा रारा, तुनक तुनक तुन, परत दर्दी रब रब कर दी असं एक गाणं आहे आणि हो जाएगी बले बले हे तर सर्वांनाच माहिती आहे। हे गाणं तर सर्वांनाच आवडतं। बोलो तारा रारा पण आवडतं, तुनक तुनक

ते पण आवडतं, तुनुकतु नुकतुन ते वाला पण खूप सर्वांना आवडतं. आणि भांगडा सूफी आणि पॉप संगीताचे अनोखे मिश्रण त्यांनी केलं होतं. व्हायरल त्यांचं तुनुक तुनुकतून हे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेलं आहे, जगभरात प्रसिद्ध झालेलं हे गाणं आहे. आणि त्यांचं सामाजिक कार्य देखील त्यांनी दिलेर मेंदी ग्रीन ड्राईव्हच्या माध्यमातून दिल्ली आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील केलेलं आहे. तर अशा दिलेर मेंदी यांचं बर्थडे आहे आणि आज त्यांच्या बर्थडेनिमित्त गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोत आहेत शिवाजी उकंडे सर मंगळूर तालुका कळंब, त्यांना बर्थडेनिमित्त आज हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात आणि सेलिब्रेट करूयात दिलेर पाजींचा बर्थडे.

बाजूंचा बर्थडे सेलिब्रेट करूया, त्यांचं देखील कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप करू शकता 9970599 क्रमांकावरती. तसंच आज गुलजार यांचा देखील बर्थडे आहे, तर तो देखील आपण सेलिब्रेट करणारच आहोत. तर पुढची फरमाईश आहे, वेगळं गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत, पण कधीतरी आज आठवड्यातून एकदा फरमाईश पाठवणारे आपले श्रोते आहेत, जे आहेत धाराशिव येथून सचिन मुकाशे सर, बँक कॉलनी धाराशिव येथून. आणि दिलका रिश्ता या चित्रपट त्यांना गीत ऐकायचं आहे. ऐश्वर्या रॉय आणि अर्जुन रामपाल यांचं हे गीत आहे, प्रगती ऊर्जा आणि काय म्हणतात ते, प्रगती ऊर्जा आणि प्रत्येक संवादातील गोडवा ऐकणाऱ्या श्रोत्यांचा दिवसातील एक नवा उत्साह भरून देते. थँक्यू सो मच सर, खूप छान असं तुम्ही एका वाक्यात ते पाठवत असतात, माझ्याबद्दल काहीतरी लिहून पाठवत असतात. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत चला, ऐकत चला रेडिओ 90.4 FM. ऐकूयात सचिन मोकाशे सरांची व्हॉट्सअप फॉर मायश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आजची प्रगती आहेच आपल्यासोबत आणि गुलजार यांचं देखील आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय असं मी म्हटलंय. तर त्यामध्येच एक गीत मला देखील आणखीन फार आवडतं, त्यांचं आणखीन म्हणजे खूप गाणी आहेत त्यांची जी आवडतात मला. तर त्याच्यातलं एक गीत आहे घर या चित्रपटातील आणि ते गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सिद्धेश्वर नगर लातूर येथून लिहित आहेत. तर ते म्हणतात की आज माझी नक्कीच फरमाईश पूर्ण करा. घर या चित्रपटातील किशोरदा आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे, आरडीनचं म्युझिक आहे, गुलजार यांचं गीत आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्यासोबत आहे चतुराबाई, सारिका, रिद्धी, विनोद, कुबेर मस्के, अनंत कुलकर्णी, अमोल कांबळे आणि मित्रपरिवार. तर त्यांना देखील आज घर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि जे गीत मला आवडतं म्हटलं दोन ओळी नक्कीच गाणार आहे. आज मूड नाही आहे एवढा तरी पण नाही का थोडंसं वातावरण देखील तसं आहे आणि पण गुलजार यांची गीत आल्यावर नक्कीच मला आणखीन छान वाटेल आणि मला नक्कीच त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला आवडेल. आणि दिलर पाजी यांचे देखील गीत आहे जे एनर्जी देतील मला. तर जे गीत आहे आपकी आंखों में कुछ

0: पुढे आधी हा चित्रपट आहे आणि काय बोलावं या गाण्याबद्दल, देखील अगदी भाऊन टाकतं हे देखील गाणं, कुठलं गाणं सांगू त्यांचं की नाही आवडत, खूप छान गाणी आहेत त्यांची. तर हेच आधी या चित्रपटातील हेच गीत ऐकायचं आहे सप्तरंग श्रोता परिवार कुंभारगली श्रीरामपूर येथून. अशोक दळे, सविता दळे, अनिकेत दळे, रोहिणी दळे, ऋषिकेश दळे, जीविका दळे, पुण्यावरून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे, आज गुलजार यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. पुढचं देखील गीत गुलजारांचंच, एवढं सुंदर ऐकूयात दळे फॅमिलीची व्हॉट्स ऑफर पाहिजे.
1: बच गए तुम, नहीं तो कुमारी रह जाते.

आपण एकदा हात रेडिओ तरीना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि यानंतरची फरमाईश खास आईसाठी आहे, कारण की आज आईचा बर्थडे आहे. तर अशा आपल्या श्रोत्या ज्या आहेत, नियमित श्रोत्या आहेत, शुभांगी पवारताई ज्यांचा आज बर्थडे आहे, विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे शुभांगीताई. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला रेडिओ तरीनाकडून आणि माझ्याकडून देखील. आणि आज खास त्यांच्या कन्येनी आणि पुत्राने फोन केला आहे पहिल्यांदा आणि घाबरले त्या सकाळी फोन का आला म्हणून, पण नंतर शब्द ऐकून त्या खूप भावूक झाल्या. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनीही दिला आणि त्यांच्या परत लक्षात आलं की आज त्यांचा बर्थडे आहे. तर देवयानी आणि सिद्धी, खूप खूप खरं तर तुमचे आभार की आईला तुम्ही आठवण करून दिलीत की आई तुझा बर्थडे आहे. तर शिवरत्न यांनी खास माझ्यासाठी फरमाईश आज केलेली आहे, तर नक्कीच ताई तुमच्यासाठी फरमाईश देणारच आहे. तर दोघांनाही त्यांचे मी खरं तर आभार मानते की आपल्या आईसाठी ते वेळ काढून त्याचा आई बर्थडे आहे हे सांगितलं त्यांनी. दोघंही सध्या शिकण्यासाठी बाहेर आहेत दोघंही, तर बारामतीमध्ये ते शिकतात आणि दोघांवरही त्यांचं खूप प्रेम आहे. तर नक्कीच आईसाठी आज फरमाईश खूप स्पेशल आईसाठी आज आहे, कारण की तिचा बर्थडे आहे. तर ऐकूयात शुभांगीताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

किती गोड गीत आहे ना, मला तर फार आवडतं हे गीत. आणि नक्कीच शुभंगीताई देखील भावूक झाले आहेत असं म्हणतात माझ्याकडून. मला ते दोघंही लांब आहेत म्हणून मला हेच गाणं खरं तर सुचलं आणि मला हे गाणं फार आवडतं. तर पुन्हा एकदा शुभंगीताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सिद्धी आणि सिद्धी आणि शिवरत्न आणि देवयानी या तिघांनाही थँक्यू म्हणते आईचा बर्थडे लक्षात करून दिल्याबद्दल. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. पुढची फरमाश घेऊयात. पुढची फरमाश जी आहे, आपल्या श्रोत्या म्हणतात की मनीषाताई खूप नाराज आहेत, तुम्ही फरमाईश घेत नाहीत, मुक्काम पोस्ट दारफळ, बायका हसतायत, तुझं गाणं घेत नाहीत म्हणून असं म्हणतात. असं नाही आहे, मी घेते हा त्यांची, नका उगीच तुम्ही हसू, मी नक्की ताई तुमची फरमाईश घेतली आहे. सखी सहेली ग्रुप आमच्या मनीषाताईची फरमाईश आहे, खूप नाराज आहेत, फरमाईश घेत नाहीत, सगळ्या मैत्रिणी बागेत काम करत आहेत, एक वाजण्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो असं म्हणतात. आम्ही देखील तर नक्कीच त्यांना देखील आज गाणं ऐकायचं आहे, ते गुलजार यांचं गीत आहे आणि ते देखील खूप लोकप्रिय आहे. जे गीत आहे खरं तर मासूम या चित्रपटातील हे गीत आहे. आणखीन एक श्रोता आहे ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, त्यामध्ये जे गीत आणखीन एका श्रोते, हां श्रोते आहेत गणेश सवंडकर व शारदा सवंडकर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी बोर्डी येथून खूप दिवसांनी फरमाईश पाठवली आहे असं त्या सांगतायत. तर त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणखीन आपले आणखीन एक श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे. आणखीन कुठले श्रोते आहेत त्यांना मला आता सापडत नाही आहेत ते खरं तर, तर त्यांना देखील हे गीत ऐकायचं होतं. ते म्हणजे तुसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं हे गीत आहे आणि खूप सुंदर असं गीत आहे. प्रत्येक ओळ काहीतरी पुन्हा एकदा सांगत असते आपल्या जीवनाबद्दल. तर असंच गीत ऐकायचं आहे, ऐकूयात पुन्हा एकदा गुलजार यांच्या त्यांच्या लिरिक्समध्ये आणखीन एकदा वाहवत जाऊयात.

गुलजार यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि त्यांची सुंदर अशी गाणी आज आपण ऐकतोय. यानंतरची फरमाईश आहे, आदरणीय प्रसारक महोदयजी नमस्कार. असलगाव बाजार येथून जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र येथून राजू माठे, गजानन माठे, संजय माठे, ज्ञानेश्वर माठे, प्रकाश दांडगे, श्रीमान सत्यवादी हा चित्रपट आला होता, राज कपूर आणि मुकेश यांचा आवाज आहे. तर या चित्रपटातील गुलजार यांचंच हे देखील गीत आहे. तर आम्ही ट्रेनने भिलाई रेडिओ संमेलनासाठी जात आहोत असं त्यांनी सांगितलंय. तर नक्की सर तुमची देखील फरमाईश पूर्ण करते. आज बऱ्याच दिवसांचा त्यांची फरमाईश आली आहे. अगवत माठे फॅमिली आणि दांडगे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

मागची फरमाईश घेऊयात मृत्यूदाता या चित्रपटातील गीतासाठी. आणि यामध्ये आहेत आता बिग बी अमित अमित अमितजी आणि तसंच दिलेर मेहंदी यांचा आवाज आहे आणि त्यांचा देखील आज बर्थडे आहे. गुलजारसोबत आपण दिलेर बाजूंची देखील गीतं देत आहेत, तर पुढचं देखील गीत याच गीतासाठी आणि सुदेश भोसले यांचा देखील आवाज या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटेल. तर आनंद मिलिंद यांचं म्युझिक आहे, समीर यांचं गीत आहे, श्रोते आहेत आपले. गजानन श्यामराव चव्हाण सर मुकाम पोस्ट झरी परभणी येथून, तर त्यांना आज एक गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात श्यामराव सरांची व्हॉट्सअप फॉर माइंड.

पोटचं फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात तयाप्पा लोके मोहन मिरजे वानेवाडी तालुका तुळजापूर. बरेच दिवस झाले फरमाईश पाठवून. आज मोहन मिरजे माझ्या मित्राचा बर्थडे आहे सर. विश्व मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि आज गीत दिलर पाजे यांचंच देऊयात मित्रासाठी. सोमनाथ वाडकर सर आणि कृषी सहाय्यक आहेत असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच ऐकूयात मोहन सरांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

दिलेर पाजींचा बर्थडे सेलिब्रेट करतोय, त्यांची गीतं ऐकतोय आणि इतर देखील गाणी ऐकतोय आपण, म्हणजेच गुलजार यांचे. तर गुलजार यांचंच पुढचं गीत आलेलं आहे, परिचय हा चित्रपट आहे. विलास सायफळे, वरद आणि संजय सारफळे, मुक्काम पोस्ट पोहनेर, तालुका जिल्हा धाराशिव येथून. गुलजार यांच्या सदाबहार गीतांपैकी हे देखील गीत खूप छान असं गीत आहे हे देखील. तर किशोरांचा आवाज आहे, जितेंद्र यांच्यावरती चित्रीकरण करण्यात आलेलं आहे हे गीत. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात परिचय या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात विलास सारफळे सर, वरद संजय सारफळे, मुक्काम पोस्ट पोहनेर, तालुका जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण पता आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM आपली माणसं आपली आवाज या आनंदाची फरमाईश घेऊयात. गावावरती भरपूर असं प्रेम असणारे आपले श्रोते जे आहेत अशोक शिंदे सर, ते म्हणतात नमस्कार प्रगतीताई, आज मला गाणं ऐकायचं आहे गोरी तेरा गाव बडा प्यारा, जे यशोदास यांच्या आवाजाने खूप सुंदर असं गीत आहे. तर माझ्या गावाची वैशिष्ट्य धान्य बँक आहेत, आशिया खंडात फक्त दोनच आहेत, त्यामध्ये दारफळ या गावी आहे व आमच्या गावात आदर्श नवभारत विद्यालय दारफळ ही शाळा आहे, त्यामुळे प्रत्येक घरात एकतरी नोकरदार आणि त्यामुळे गाव एका विचाराने चालतं. आणि थोर नेते जयप्रकाश नारायण, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, निओ फुले, दादा कोंडके, पन्नालाल सुराणा असे अनेक समाजसेवक येऊन गेलेत. कैलासवासी तुकाराम शिंदे यांच्या पुण्याने हे सगळं आहे. अशा गावात अशोक शिंदे आणि अशोक शिंदे आहे असा मला अभिमान आहे. दारफळ सिना माझ्या गावाचा धन्यवाद असं म्हणताय. त्यांनी मला वाटतं मंगळा फरमाईश असतील तर नक्कीच ऐकूयात. गावावरती भरपूर प्रेम असणारे आपले श्रोते अशोक शिंदे सरांची वॉट.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत पावणे तीन वाजतात. यानंतरची फरमाईश पहिल्यांदा नवीन श्रोते आहेत बालाजी सगर किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून. ते म्हणतात मी रेडिओ उतरण्याचा नवीन श्रोता आहे. कालही माझी फरमाईश मेसेज केला होता पण बहुतेक तुमच्या नजरेत आला नसावा, त्यामुळे आज पुन्हा एकदा माझी खास फरमाईश घेऊन आलो आहे. आज मला पुरापूर पश्चिमी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, ताई शक्य असेल तर नंबर एकवर माझं हे गाणं लावावं. सर तसं नसलं, खूप मेसेज येतात त्यामुळे नंबर वनला एकदा पटकन पहिल्यांदा गाणं देता येत नाही, कारण की खूप फरमाईशी येऊन थांबलेल्या असतात. आणि काल देखील राहिली असेल तर सॉरी म्हणते, आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. तर मी रेडिओ देण्याचा नवीन श्रोता असल्यामुळे पहिली फरमाईश पाठवते, आशा आहे आनंद होईल माझा फरमाईश जर घेतली तर ही माझी छोटीशी विनंती पूर्ण करा. बालाजी सगर किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून तर नक्कीच ऐकूयात. जे खूप सुंदर असं गीत आहे, मनोज कुमार आणि सायरा बानू यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे सुंदर असं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात. आणि इंदिवर यांचं गीत आहे, कल्याणजी आनंदजी यांचा म्युझिक ऐकूयात. बालाजी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश आहे नगीना या चित्रपटातील गीत. पुढची देखील फरमाईश अशाच गीतासाठी. 1983 मधील सुप्रसिद्ध असलेला चित्रपट आहे हा देखील. आणि या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे अनुराधा पौडेल यांच्या आवाजातील यल्पींचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत. श्रीदेवी आणि ऋषी कपूर आहेत कलाकार. आणि सरांनी एक पत्रिका पाठवली होती सर, लक्षातून गेलं सर, ते इतके मेसेजेस आले आणि त्यामुळे मला माहिती नव्हतं. नक्कीच काहीतरी काम चालू असतं किंवा काहीतरी त्याच्यामुळे विसरून गेले सर. तुम्ही म्हणताय की कोणीच आलं नाही पत्रिका पाठवली तरी, तर सॉरी म्हणते सर. खरंच वाईट वाटलं मला आत्ता पाहून, ते मी आत्ता पाहिलं सर ते. तर त्यांना गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत, एखादी विसरलेली जुनी गोष्ट किंवा जुनी आठवण पुन्हा मनात जागी होणं असा होतो. भुली बिसरी एक कहाणी, फिराई एक याद पुराणी. या गाण्यात विरह, प्रेम आणि प्रतीक्षेची भावना मांडली आहे. प्रत्येकाने प्रियकराने दिलेला शब्द मोडण्यामुळे झालेली निराशा आणि त्याच्या प्रतीक्षेत घालवलेला काळ, याची भावनिक वर्णन या गाण्यात आनंद बक्षी यांनी आपल्या शब्दातून केलं आहे. चित्रपटाच्या कथानकात हे गाणं ऋषी कपूर आणि श्रीदेवीच्या त्यांच्यातील प्रेमाचे जुने बंध पुन्हा जिवंत करताना दाखवलेलं हे गीत आहे. तर महादेव रणखांब व माझी मुलगी स्वराली रणखांब येडशी, इथून सरांनी फरमाईश पाठवले. तर नक्कीच सर, नेक्स्ट टाइम काही असेल तर नक्कीच येऊ सर. त्याच्यासाठी खरं तर खूप सॉरी म्हणते मी. आणि समजा मी कधी माझ्या आजीकडे आले तर नक्कीच तुमची भेट घेईन सर. तर ऐकूयात रणखांब सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश घेऊयात आपल्या श्रोत्या आहेत नियमित श्रोता रेश्माताई यांची फरमाईश आलेली आहे रेश्मा अजय जाधव सांगलीवरून. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे अलका याज्ञिक उदित नारायण अमित कुमार यांच्या आवाजातील गीत विजू शाह यांचं म्युझिक समीर यांचं गीत आहे मखना हे सॉन्ग आहे बरे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात हे गीत आहे. तर त्या म्हणतात मॅडम तुम्ही दोन ओळी गीत आवाजात म्हणून दाखवा गाण्याची रंगत वाढेल. आणि आपले अरुणाचल प्रदेशातून जे श्रोते आहेत सर म्हणतात आज तुमचा मूड आहे तसे श्रोते देखील गाणे पाठवतात. तर श्रोत्यांनी तर एका आवाजात माझा मूड ओळखतात की माझा आवाज माझी तब्येत बरी आहे की नाही. पण चांगला झाला कार्यक्रम आजचा देखील सायलेंटमध्ये घेतला आजचा कार्यक्रम थोडासा स्लो का होईना पण गाणी पण तशी चालली होती छानशी त्याच्यामुळे एवढं काही मला बोर व्हायला नाही. थोडीशी तब्येत मलाच बरी वाटत नाही आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आजचा कार्यक्रम द्यावा की नको असाच प्रश्न पहिल्यांदा तर पडला होता मला. पण म्हटलं चला श्रोते माझे वाट पाहतात 1 वाजता तर थोडंसंच गाते ताई तुमची इच्छा आहे म्हणून बरं जमेल की नाही माहीत नाही मला. मेरे प्यार करस जरा चखना है मखना होय मखना ऐसे तो चुरा अब अखना होय मखना होय मखना हम तो है तेरे हम तो तेरे है कायले तेरे चाहते है ये घायले आता हे त्याच्यातलं खरं तर हे पुढचं कडवं मला माहीत नाही काय मी मुगीसच म्हटलं असं वाटायला लागलं मला चुकलं की काय माझं माहिती नाही. तर असं जे गीत आहे छान गाणं आहे आणि त्याच्यातलं ते दुसरं एक कडवं खूप गाजलं की इक चिंगारी मैं हूं कन्याकुमारी मुझे ऐसे तो पकडना मानूंगी ना ऐसे बड़े देखे तेरे जैसे अरे इतना कड़ना चाहूंगा तुझे चाहूंगा तुझे मैं इतना असं काहीतरी आहे आय डोंट नो माहीत नाही पण मला त्यातलं हे कडवं खूप आवडतं एक चिंगारी मैं हूं कन्याकुमारी मुझे ऐसे तो पकडना मानूंगी ना ऐसे बड़े देखे तेरे जैसे अरे ऐसे नाही आकडणार ऐसं त्यातलं कडवातला कडवं आहे. आता हे गाणं पाहावं लागेल मला पण छान आहे गाणं हे देखील खूप सुंदर असं गाणं आहे ऐकूयात आनंद घेऊयात. छोटंसं गायलं बरं मला जमत नाही ट्राय केलं उगी कारण की त्याच्यातले लिरिक्स आता आठवत नाहीत असं खूपदा ऐकलं ते गाणं खूप छान हे मला फार आवडतं जास्त त्याच्यातलं कारण की त्याच्यात काहीही म्हणजे काय म्हणतात की संदर्भ नाही आहे पण त्याच्यात त्या गाण्यामध्ये त्यांनी देखील गाण्यात एक वेगळी रंगत आलेली आहे आणि खरं तर ते गाणं ऐकताना देखील खूप छान वाटतं पाहताना देखील तेवढंच गोड आणि साजेसं सुंदर असं गाणं आहे ऐकूयात आनंद घेऊयात बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

काय रे हे गाणं त्या म्हणतात की खास माझ्यासाठीच त्यांनी दिलं होतं, कारण की तुमचा आवाज ऐकलं की मन बोललं की हे गीत मॅडमसाठीच लावावं, तर तुम्ही हे गीत गायल्यावर खरंच छान वाटलं असं म्हणतात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश दिलर पाजींचं एक गीत आहे जे खूप सुंदर आहे, जोर का झटका है जोरो से लगा, असं गाणं आहे. ॲक्शन रिप्ले हा चित्रपट आहे. तर या चित्रपटातील हे सुंदर गाणं आहे, ते मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं हे गाणं. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ज्यांना मी सांगितलं होतं की आत्ता देते म्हणून, आता कुठे गेले श्रोते? असं होतं की इतके श्रोते वाढतात ज्यांना म्हटलं होतं की देते, तेच गायब होऊन जातात. तर हां, सापडले परंडा येथून आपले नियमित श्रोते आहेत. खाजा हनुरे बोलत आहेत, माझा मुलगा मुजम्मिल हनुरे अक्रम, आम्हाला ॲक्शन रिप्ले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर जोर का झटका हे गाणं आहे खरं तर, दिलेर पाजींचं आवाज आहे यात, मला माहिती नव्हतं हे गाणं त्यांचं आहे. तर सुंदर गाणं आहे खरं तर, मला पण आवडतं गाणं, कधी कधी ऐकायला.

चला छान असं गीत दिलेर पाहिजे यांचं. तर यानंतरची फरमाईश आहे झूम बराबर या चित्रपटातील गीतासाठी. आणि डॉक्टर बाळासाहेब वरपे सरांनी आज इतक्या लेट मेसेज केला, ते म्हणतात की आज अचानक हॉस्पिटलला ड्युटी लागली आहे, त्यामुळे काही फरमाईशमध्ये मला इन्वॉल्व्ह होता नाही आलंय, त्यामुळे आत्ता पटकन आलो आहे आणि फरमाईश केलेली आहे. गुलजार यांचं गीत आहे बरं. बघा आत्ताच्या पिढीला, मी जसं म्हटलं की आत्ताच्या पिढीला देखील ते त्यांच्या त्या लेखणीतून नाचवतात म्हणा येईल, किंवा त्यांचं गीत जे आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी भाग पाडतात. असं गुलजार यांचं हे गीत आहे, गुलजारांचा बर्थडे आपण सेलिब्रेट केला, बरीचशी त्यांची गीतं आपण घेतली, त्यातलंच हे देखील गीत आहे. आणि हेच गीत त्यांना ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर सर मला कसं जमेल हे गाणं, तुम्ही आत्ता अचानक सांगितलं एकतर, आणि मला अशी गाणी येत नाहीत बरं, कधी कधी अचानकच सांगितलं ना तर तेव्हा मला खूप टेन्शन येतात. आणि सरांचं गेल्यावेळेस पण नाही का गीत राहिलं होतं म्हणायचं, त्यांनी गेल्यावेळेस पण मला एक गीत सांगितलं होतं म्हणण्यासाठी, पण मला जमेल असं मला वाटतच नाही, कारण की गाणंच वेगळं आहे. आज खूप दिवसानंतर मीच गाणं ऐकणार देखील आहे सर, माहिती का. तर गाणं काय ते, ओ बिलोनी बिलोनी बिलोनी बिलोहत दे तालिया आज.

परझूम. आणि खरं तर हेच जास्त आवडतं, म्हणजे बिल्लोनी हे जे आहे ना, याच्यातलं हे वेगळं जॉनचं गाणं आहे आणि खूप परत हाय लेवलची पीच आहे त्याच्यात. तर सर थोडंसं गायलंय, मला एवढं गाणं माहिती नाही, आता जेव्हा ऐकेल तेव्हा मग त्यांच्यासोबत मी म्हणजे म्हणत राहीन असं मला वाटते. तर हे मला फार आवडतं त्यातलं, तर ट्राय केलं सर, नेक्स्ट टाइम नक्कीच आपण गाणं घेऊ. आणि खरं तर ते मिस्टर बीन तुम्ही ते पाठवले खूप छान धूमधडकाचा, खरं तर तो सीन जो आहे तो आयकॉनिक सीन आहे धूमधडका चित्रपट, लगेच माझ्या डोळ्यासमोरती उभा राहिला. तर ऐकूया सॉरी आपले जे नियमित श्रोते आहेत डॉक्टर बाळासाहेब वरपे सर संगमनेर येथून यांची सुंदर अशी व्हॉट्सअपवर माहिती.

व्हॉट्सअपवर महेश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. 3:20 होत आहेत. आणखीन बऱ्याच आणखीन श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत. आजचा कार्यक्रम खूप छान झाला असं बऱ्याच श्रोतांनी मला सांगितलंय, तर त्याबद्दल आभारी आहे. आज आपण गुलजार आणि दिलेर पाजी यांचा बर्थडे सेलिब्रेट केला, त्यांची देखील गाणी ऐकली. आणि गुलजारांबद्दल खरं तर बोलायला शब्द कमी पडतील, हा एपिसोड कमी पडेल आणि एका ह्याच्यात गुलजार पूर्ण होतील अशा कुठलाही एपिसोड आपण करू शकणार नाहीत, कारण की एवढी सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांचा प्रवास अजूनही चालू आहे. तो प्रवास असाच रंगत राहावा अशी त्यांना विशेष करूयात. आणि त्यांच्या या लेखणीतून आणखीन असेच गुलजारमयी जे गीतं आहेत ते आपल्यापर्यंत यावीत अशी आशा करते आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जाता जाता हे गीत मौसम या चित्रपटातील गीत आहे, जे त्यांना साजेसं असं गीत आहे, खूप सुंदर त्यांचंच गीत आहे. आणि हे गीत ऐकूयात आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत त्या म्हणजे जळगाव खान्देशातून अर्चना जोशीताई, त्यांना गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात की तुमच्या आवाजाची मी दिवाणी आहे आणि शानदार अँकरिंग आपण करता असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच ताई, असंच प्रेम करत सारा आणि ऐकत सारा रेडिओ त्याला 90.4 FM. तर भेटूयात उद्या, तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ त्याला 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. तर थँक्यू असंच ऐकत चला असं म्हणते आणि भेटूयात उद्या अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी आपल्या रेडिओ तेनावरती. तर गुलजारांचा बर्थडे सेलिब्रेट केला, त्याबद्दल खरं तर आपल्या श्रोत्यांचा देखील आभार मानते, कारण की त्यांनी देखील अशी गाणी दिली आणि आज खरं तर माझा मूड जसा होता तशीच गाणी आली आहे, त्यामुळे तो देखील कार्यक्रम आज खूप स्लो पद्धतीत केला आहे मी, जास्त फास्ट न घेता. तरी देखील श्रोत्यांना तो आवडला, त्याबद्दल त्यांचे देख खूप आभार मानते. आणि ज्या श्रोत्यांच्या राहिल्या आहेत फरमायशी आपण भेटूयात उद्या. नाराज होऊ नका, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. ऐकवात गुलजारांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. जाता जाता.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: संदीप। जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। त्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस सर।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वी पर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं, तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।

0: एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला. असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आय एच पी हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
1: आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
0: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत जाणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
1: अच्छा अच्छा.
0: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
0: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं आहे, वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
1: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असे असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
0: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
0: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी ईला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: आता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले तीन वर्ष कसे झाले?
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
0: इयर बाई?
1: ॲन्युअली
0: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
0: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही तीन वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
0: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS?
0: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर.
0: येस येस. आणि बेंगलोरचे दोन तीन कंपन्या होते.
1: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
0: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
1: अच्छा. मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झालं.
1: अच्छा बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
0: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा. पुढच्या दोन चार वर्षामध्ये, पाच वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
0: भविष्यामध्ये एखादं चांगलं तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रियल अनुभव तर आलेलाच आहे. त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष देणार?
0: जास्त, हो. यस.
1: बरं. फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा. आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
0: हां. येस. 1-2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरं. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे. आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी, कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.

0: अच्छा आणि जे आता
1: ही संधी तेरणाद्वारे भेटते ही संधी कोणीही मिस करू नये.
0: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे.
1: नाही बरोबर आहे, ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
0: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुमच्या तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
1: काही पण होऊ शकते.
0: अच्छा,
1: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
0: अच्छा, हात राहणार तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहेस. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
1: धन्यवाद, थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झाले आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करू आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच, खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलचे असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर या 4 राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं, आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: कॉल दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झाले हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणास, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड ग बसायचं. अशी माझी सुरुवात होती. पर हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो. हे थोडक्यात तू सांगितलंस, तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवकसुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: निया, ये कामयाब होटल है, यहाँ नौकरी इतनी आसानी से नहीं मिलती। तुम आते जाओ, हम सोचते जाएंगे।

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

सब सीखे हैं आप? 7, 8 भी पता है? 7, 8.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मनस्पर्शी